भाग्य सलाला आखे मती औछ सलाला हे पारे भुतु कहे हे मारे भुतु कहे तीरती पास करो